अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ईरान खिलाफ ॿीहर फौजी कार्रवाई जो इशारो ॾेई छॾियो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान तबाह थी चुको आहे। हाणे सुवाल इहो आहे त मामिलो सवलाईअ सां हल थींदी वेंदो या ॾुखियाईअ सां। ईरान एटमी हथियार हासिल करण वारे मनसूबे मां बेहथ खणी वियो आहे।

अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प ईरान खिलाफ़ बीहर फौजी कार्रवाई जो इशारो ॾेई छॾियो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त ईरान तबाह थी चुको आहे, हाणे सवाल इहो आहे त मामिलो सवलाई सां हल थी वेंदो या ॾुखियाई सां। ईरान एटमी हथियार हासिल करण वारे मनसूबे मां बेहथ खणी वियो आहे।